अच्छा विनम्र नमस्कार, सुस्वागत आहे या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन करार झाल्याप्रमाणे रसिको हो। आज पुनश्यामची प्रेमळ भेट होत आहे रेडिओ मनोरंजन, खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात

वेली सकाळ 20 कार्यक्रम घेऊन आम्ही हजर झालो आहोत तेव्हा आजचा हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी शुभ व मंगल ठरो ही आशा मनात बाळगून आजच्या सकाळ 20 कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही या पुढील गणेश भक्ती गाण्याने करीत आहोत. तसेच आज अंगारक विनायक चतुर्थी आहे तर ही सुसंधी साधून सर्व गणेश भक्तांना आपली मंगलमय शुभेच्छा प्रकट करते. तर प्रस्थावनेत विलंब न लावता त्वरित ऐकूया हे पुढील गणेश भक्ती गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या गोर आवाजात.

अंगारक विनायक चतुर्थी च संदर्भात सर्वभक्तांना आपली मंगलमय शुभेच्छा प्रकट करते. प्रत्येकांची मनोकामना कोणत्याही प्रकारे परिपूर्ण करणारा आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी व्यापक रूपाने अवतीभवती असतोच की म्हणून भक्त 24 तास बाप्पाची उपासना प्रार्थना आराधना करून स्वतःची सुरक्षा करतो. शंकर महादेवन व सहगायकांच्या आवाजात चला ऐकूया हे पुढील गणेश भक्ती गीत.

रिसिकोहो आज देशाच्या प्रत्येक मंदिरांत संस्थांत गणेश भक्तांच्या घरी मोठ्या भावनेने विनायक चतुर्थी पूजा आयोजित करण्यात आलेली आहे। भक्तगण व्रत ठेवतात, उपासना करतात आणि या धार्मिक कार्यक्रमात लहान थोर मोठ्या भक्तिभावाने भाग घेतात, भजन कीर्तन करून आपल्या प्रिय गणेशाप्रती आपली श्रद्धा भक्तीची भावना व्यक्त करतात। रसिक हो, गणपतीला दुर्वा अत्यंत आवडतो। दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते। भक्त श्रद्धा भक्तीने बाप्पाला दुर्वा, मोदक व इतर फळे न चुकता अर्पण करतात। आमची हीच मनोकामना पूर्ण करण्यास मदत करावी, आपला संसार सुखाने राहावा, सर्व बाधा क्लेश दूर व्हावा अशी सर्व भक्तांची विनवणी आहे। तर पुढील गीत तुमच्या पसंतीचे असेल।

रसिक श्रोत्यांनो, गणेशाचे रूप आगळेच आहे साऱ्या जगात। काय तिन्ही लोकात गणपतीचे सौंदर्य वाखाण्यासारखे आहे। एकदा पाहिलं की डोळे त्यांच्या रूपावर खिलून राहावेसे वाटते। त्यांच्या रूपाचे गोरुवे प्रत्यक्ष देव देवता गाऊन त्यांची स्तुती करतात। तर चला यापुढील मधुर गणेश भक्ती गीताचा आनंद घेऊ।

0: शुचिरसिकहो आचार्य शुभ व मंगल दिनी मनोभावे गणेशाची पूजा करा व त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त करा तेव्हा याग भक्ति गाण्यानंतर आता वळणार आहोत काही भावगीतांकरी
1: चौरानवे पंचानवे दशमलव छः अठानवे दशमलव दो आप सुन रहे हैं और एम थ्री
0: और एम थ्री रेडियो मनोरंजन वरुण पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे तेव्हा रसिक हो सकाळ बीस कार्यक्रमाचे पहिले भावगीत सादर करीत आहोत मी मराठी या गीत

संग्रहातून घेतलेले हे गाणं तव बिंदूचा भाळाशी जणू दुआ झुरला मोगरा फुलला सरचंद्रिका साधना सरगम यांच्या सुरेल आवाजात ऐकूया हे पुढील

ऋषिक श्रुत्यानो सर चंद्रिका साधना सरगम यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत शुभांगी केदार यांच्या सुरील आवाजातलं हे पुढील मधुर गीत अधीर मन झाले.

प्रभाते विली तुम्ही कार्यव्यस्त असाल तर अशा हे हे पुढील गाणे या पुढील गाण्याचा आस्वाद तुम्ही अवश्य घेत आहात. तर चला या क्षणी ऐकूया सचिन मुळे यांच्या आवाजातलं या गाण्याचे रिमिक्स वर्षन मनाच्या धुंदीत लहरीत येणार.

वातावरण चालू आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन म्युझिक लव्हर्स. या मधुर गाण्यांचा आनंद तुम्ही अवश्य घेत आहात अशी आशा आहे. सध्या या प्रभातवेळी आमचे सर्व बालमित्र शाळेत रुजू झाले आहेत, तरी पण खास त्यांच्यासाठी आम्ही सादर करीत आहोत रुद्रकुमार पाल, कविता राजवंश यांच्या आवाजातलं हे पुढील गीत. यारी हे जगणे जगण्यात गीत नव्हे.

महाभारी यंचा मधुरा वसतला या गाण्यान इंतर रसिक हो चला यक्षिणी तनु भोसले अंकित सकपाल यंचा वसत ऐकूया कोरले तुझी सनावा हे अप्रतिम मधुर

आजच्या सकाळ बीज कार्यक्रमाची समाप्ती करण्यासाठी आम्ही वाजवित आहोत द टायटल ट्रॅक टेकन फ्रॉम द ऍल्बम अशी ही अदला बदली इन द वॉइस ऑफ सचिन पिलगावकर. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी या गाण्याचा आस्वाद घ्या आणि मला इथेच अनुमती द्या. दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: सच्चा पोलीस वाला तोडू नको तू दिलास माझा मी आहे दिलवाला दे दे प्रेम दे दे दे प्रेम दे प्रेम दे प्रेम दे ग दे दे प्रेम दे
1: जा जा ठाऊ है तुझे तोंडात बळके वळ आर नसतीच ही